0: Die Wahl. Ekdam sorry.
1: Fuck!
2: वैसे यार तेरी स्क्रिप्ट बुरी नहीं थी.
3: एक्चुअली सर आपकी बेस्ट थी.
4: आई लाइक दिस ओनली. तेरा प्यार प्यार प्यार.
5: In association with E3 HDMR, ये रिश्ता लंबा चलेगा. अनमोल बिस्किट.